0: जाऊन आले माझ्या नवऱ्याला खूप. Oh, not in my Delta. Rescue 9, I respond to unknown medical 16507, NOLA 73, 1640.
1: Hang on.
0: 1640.